tama modla ya dinu heke la ampe te injaru utuna lamte jarno ampero kundu kite jo swasthya a dhyan te unhe pe ro kundu kite data bhinje na ta banchai pe ro lutui kite jo kopsor kon suna ko niskarai pe ina no भिंजे लुतु सुना से स्वस्थ जो गुरता हिना तो कसर लुतु तेगा सरना कॉन्स कराए पे उनतुट आए पे ओडो मुझ आलंग तो अंडारो पे वो आलंग ते आलंग सीख रेजिना लकड़ा के रसांग डोम की